0: हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, ॾिसंदासीं केरु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदा, अव्हांजो आवाज़ु कटिजे पियो, सिग्नल वारी जॻहि ते वञिजो। जी जी, छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिब खां? जी
1: जी बिल्कुल, अदे ॿुधायो त मूंखे फालिज पहिरियां थियो, हिकु ट्रीटमेंट अदे किथे कराई आहे ऐं हुन मां वरी उनखे वरी दोबारा थियो आहे, त बहितर ई आहे त जेतिरो ट्रीटमेंट कराई आहे त उते वरी दोबारा ॾेखारनि त बहितर आहे, वरना असांजी क्लिनिक चेयरमैन होम्योपैथिक क्लिनिक ते रूबरू ॾेखारे वञनि त बहितर, छो जो फालिज कोई हिकिड़ी आम तकलीफ़ बीमारी न हूंदी आहे जंहिंजो माण्हू को परे खां वेही करे ऐं ॾस पंधु ॾेई सघे थो, उनजी इलाज ई थींदो आहे, उहो किथां बि माण्हू कराए उनजी इलाज ट्रीटमेंट जेको आहे सो कराए एहतियात करे, इनशा ताला जेकॾहिं हुनजो ब्लड प्रेशर वधे थो त हुनखे लूण जो इस्तेमालु बिल्कुलु बंदि करणु घुरिजे, सणभ लूणु तरपच खटी शइ वग़ैरह बिल्कुलु इस्तेमालु न करे ऐं जेको आहे सो वधीक रूबरू ॾेखारनि त उहो बहितरु रहंदो। ठीकु आहे
0: जी सर, हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे, ॾिसंदासीं की अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम सर, असांखे कुलरे जो सूर आहे, इहो असां तव्हांजी ख़बरूं ॿुधी असां
0: जी जी
2: महिरबानी सां तव्हां तकरीर जो कयो आहे, फोन कयो आहे, असांखे इहो मर्ज़ु आहे कुलरे जो।
0: सही सही, केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो?
2: असां साईं हे कोटी शहर मां साईं।
0: अच्छा ठीकु आहे डॉक्टर साहिबु, तव्हांखे ॿुधाए थो ॿुधो। जी सर,
1: हिकु त अदे जी महिरबानी असांजो नालो ॿुधी ऐं अदे ॻाल्हि कई आहे, ऐं महिरबानी उन्हनि सभिनी दोस्तनि जी, उन पेशंट्स जी, मुंहिंजनि जी जेके असां ते हिकिड़ो अछ जो यकीन अलाह जी ज़ात ते, लेकिन उन्हनि जी महिरबानी आहे ऐं हू जेको आहे सो उन यकीन जे महावे असां वटि ईंदा आहिनि ऐं अलाह ताला जी महिरबानी सां हुननि खे शिफ़ा मिलंदी आहे। हाणे बि कुझु दोस्त आया पेशंट, त साईं असां तव्हांजो नालो ॿुधी आयासीं, नालो इन हवाले सां जो कंहिं दोस्त खे तकलीफ़ हुई उन्हनि खे फ़ाइदो पियो इन ई मर्ज़ में तव्हां ॾे आया, ऐं अॼु वरी असां तव्हांजो नालो ॿुधियासीं, उन्हनि जी छो जो उन्हनि जी महिरबानी बजा हूंदी आहे। अचूं था अदे जे मर्ज़ जे तरफ़, त कुन रग जो सूरु आहे, त ॾिसो कुन रग जो सूरु यानी हिकिड़ी नर्व वेन हूंदी आहे जेकी ब्लॉक थी वेंदी आहे, रत जी सर्कुलेशन उनमें ख़तमु थी वेंदी आहे, रग दॿजी वेंदी आहे। उनजी ट्रीटमेंट असां काफ़ी दफ़ा उन ते प्रोग्राम बि कया आहिनि पंहिंजे प्रोग्राम जे तवसुत सां, ऐं इन्हनि असांजे ॿुधंदड़नि ताईं इहो पैगाम ॾिसो, इहो ई फ़ाइदो हूंदो आहे हिन प्रोग्राम सां, प्रोग्राम जे हिकिड़ी अवेयरनेस आहे, इहो प्रोग्राम ज़ाहिरी आहे त असां मूंखे ॾाढी इंतिहाई ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां हीउ प्रोग्राम करणु ईंदो आहियां, छो जो अलाह ताला तमामु नंढनि नंढनि ॻाल्हियुनि खां बि ख़ुशि थींदो आहे, त हीअ हिकिड़ी क़िस्म जी अवेयरनेस आहे, असां जेतिरो थी सघे थो असां पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं हिकु पैगाम पहुचाईंदा आहियूं, त माना जेकॾहिं लख माण्हू ॿुधनि था, जेकॾहिं कंहिं ॾहनि माण्हुनि बि उन ते अमल कयो, असांजे लाइ हीउ तमामु हिकिड़ो सवाबु वारो कमु आहे, ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे, ऐं इहो ई असां जेको आहे सो मिशन आहे, ऐं इहो ई मिशन जारी रहंदो। ऐं अधे खे बि ॿुधाईंदासीं, ॾिसो उन ॻाल्हि कई त कुनरग जो सूरु आहे, त इन में घणा दोस्त छा कंदा आहिनि जो मुंहिंजी ॾंभ ॾियारींदा आहिनि, ऐं जेको आहे सो रतु कटाईंदा आहिनि, टुका ॾियारींदा आहिनि, इहो इंतिहाई ग़लति आहे। इन सां छा थींदो आहे, माण्हू जी रग डेमेज थी वेंदी आहे, माण्हू हलण खां रहिजी वेंदा आहिनि, के लंगड़ा ई हमेशह लाइ वरी लंगड़ा ई हलंदा आहिनि। सो मां उन्हनि खे बहितर ॾस इहो ॾींदुसि, जेकॾहिं उहे असां ताईं नथा अचनि, असां ते उन्हनि जो इतमाद न आहे, त महिरबानी करे कंहिं मुस्तनद डॉक्टर ॾे वञनि, ईअं कंहिं मां ग़लति लफ़्ज़ न चवंदुसि, लेकिन अहिड़े के ॿिए शख़्स ॾे, अहिड़े के ॿिए हंधि न वञनि जिते इहे हरबा इस्तेमालु थियनि था, जिते टुका लॻनि था, जिते ॾंभ अचनि था, जिते रत निकिरनि था, त माण्हू जी जंहिंजी जान ख़तरे में पइजी सघे थी। सो असां वटि त इन शइ जो कामयाबु इलाजु आहे, अलाह ताला जी महिरबानी सां उन जा व्यूज़ बि मौजूदु हूंदा आहिनि, उहे पेशंट्स बि ईंदा आहिनि, ऐं इन जो ट्रीटमेंट जेको आहे सो होम्योपैथिक दवा जे रस्ते मुमकिन आहे, बहितरु आहे। सो अधो परे कोन वेठो आहे असां वटि, त माण्हू जेको आहे सो लाड़काणे खां बि इन मर्ज़ में आयल आहिनि, मशाला घुटकी खां बि ईंदा आहिनि, बलोचिस्तान खां बि ईंदा आहिनि, ऐं उन्हनि खे फ़र्क़ु पवंदो आहे। सो अधे खे चवंदुसि त बहितरु इहो ई आहे त सुबुह जे पहिरें पहर में बरूबरु ॾेखारे वञे त वधीक बहितरु रहंदो। छा तव्हांजो ख़्यालु आहे असल भाई?
0: जी सर, बिल्कुलु सही पिया चओ तव्हां, वधीक बिल्कुलु क़रीब आहे कोटड़ी कबीर सर, अचे रूबरू ॾेखारे वञे त वधीक बहितरु थींदो।
1: जी साईं,
0: जी सर, प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर मंज़ूर हुसैन मोहम्मद साहिबु। हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शल ब्रेक जो, त हाणे हलूं था शॉर्ट ब्रेक कमर्शल जी तरफ़। गॾु गॾु रहिजो ऐं ॿुधंदा रहो ZFM 94 मेहरापुर।

0: डॉक्टर साहब, हिन महिल तव्हां ॾिसो था जीअं मौसम चेंज थी थिए, त हिन महिल हिकु बिना ॿिए माण्हू खे ज़ुकाम, नज़लो, गलो ख़राब थिए थो, त इन जा सर कहिड़ियूं अहिड़ियूं आहिनि एहतियाती तदाबीरूं जंहिंजे असां करे असां जेको हिन सर बचाव करे सघूं था पंहिंजनि बीमारियुनि मां?
1: जी साईं, बिल्कुलु तमामु बहितरीन जेको आहे सो ॻाल्हि आहे, ऐं इहो अहिड़े क़िस्म जी अवेयरनेस पहिरियां बि ॾींदा आहियूं, हाणे बि ॾियूं था पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं, त हिकु त मौसम तब्दील थियण सां जेको आहे सो खोड़ सारियूं वरी नयूं नयूं बीमारियूं बि जेको आहे सो पैदा थींदियूं आहिनि। हिकु त आम बीमारी मिसाल हींअर मच्छर जो वरी आमद आहे, ऐं मलेरिया यानी मच्छर यानी मलेरिया, सो मलेरिया जो जेको आहे सो थियणु यानी पाण खे ख़बर अथव त केतिरो पेशंट तकलीफ़ुनि में अची वेंदा आहिनि। इन खां बहितर इहो आहे त अहिड़ा माण्हू पाण जा एहतियाती तदाबीर करे जंहिंसां मच्छ मलेरिया न थिए त बहितर आहे। हिकु त कमरे में जेको आहे सो यानी अॼुकल्ह तव्हां ॾिसो था जेके असां बत्ती मिलंदी आहे जेकी उहा ॿारे माण्हू ऐं इस्तेमालु करे सघे थो, उन सां जेको आहे सो इहे मच्छर वग़ैरह या नेट जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे, या आम सिंधी तेल असांजो जेको हूंदो आहे न, ख़ुशबूदार तेल हूंदो आहे ऐं कुदरती तेल आहे सरिहं जो तेल, उहो हणी सुम्हण सां बि अवां जेकॾहिं ॾिसंदव त तव्हांजे वेझो मच्छर हरूभरु न ईंदो। माण्हू घणा मॉस्किटो लोशन हणंदा आहिनि, उहो स्किन जे लाइ तमामु हानिकार आहे, नुक़सानकार आहे, या जेके जलेबियूं ॿारींदा आहिनि उहे नुक़सानकार हूंदियूं आहिनि, ऐं उहो साह जी नालियुनि में वञी करे जेको आहे तव्हांखे एलर्जी पैदा करे सघंदो, या की जेके एलर्जी जा पेशंट हूंदा आहिनि उन्हनि जे इस्तेमाल सां उहा एलर्जी हुननि जी वधी वेंदी आहे। इन जे करे या जेके निम जा पन पता हूंदा आहिनि उहे साड़ण सां बि अवांजे घर में जे वेझो जेकॾहिं साड़ींदो त उन सां बि मच्छर अवांजे वेझो जेको आहे सो न ईंदो आहे। इहो हिकिड़े क़िस्म जो मच्छर खां बचाव जो जेको आहे सो तरीक़ो ॿुधायो तव्हांखे। जी सर, काल जी तरफ़।
0: जी सर, तमामु बहितरीन सर। काल जी तरफ़ हलंदासीं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम।
2: मां नज़र हुसैन थो ॻाल्हायां। सांवरे रंग जी का दवा त ॿुधायो।
0: अच्छा, ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हांखे ॿुधायो थो, रेडियो ॿुधो। जी सर,
1: सो सांवरो रंग जे खोर सारा जेको आहे सो मसाइल हूंदा आहिनि, छो थियो आहे, हिकिड़ो कुदरती हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू किथे कमु अहिड़ो कंदो आहे, घणो सूरज में यानी सिज जे हेठां हुनजो घणो कमु हूंदो आहे, उनजे करे थींदो आहे, या ॿियूं बि खोड़ सारियूं वजूहात हूंदियूं आहिनि। उनजे करे उनजी दवा ववा जेको आहे सो पेशंट खे ॾिसी करे ऐं उनखे उनजे हिसाब सां ई जेको आहे सो सोप्स हूंदो आहिनि या क्रीम हूंदी आहे वरी, ऐं इहो असां पहिरियां बि मनो करे चुका आहियूं, हाणे बि मनो कयूं था त अहिड़े क़िस्म जी जेके कमर्शियल क्रीम्स या सोप्स जेके तव्हांखे स्टोर्स ते मिलनि था जनरल ते, उहे हरगिज़ इस्तेमालु न कयो, उहे सिर्फ़ु चमड़ी खे साड़ींदियूं आहिनि। सो इन जे करे जेको कुदरती पंहिंजो चहिरो हूंदो आहे, कुदरती रंग हूंदो आहे, उहो ई रहंदो आहे, लेकिन चहिरे में रौनक अचणु, चहिरे जी सफ़ाई अचणु, उन जे लाइ अलबत्त दवाऊं असां वटि होम्योपैथी